दास दास कहे जन नानक जेहा तू करहिं तेहा हम करी बखिं दास दास कहे जन नानक